0: काभ्याम नेवारिकाभ्याम नेवारिकाभ्याम नेवारिकाभ्याम नेवारिकाभ्याम नानाविमोहादिनिवारिकाभ्याम नानाविमोहादिनिवारिकाभ्याम नानाविमोहादिनिवारिकाभ्याम नानाविमोहादिनिवारिकाभ्याम नानाविमोहादिनिवारिकाभ्याम नानाविमोहादिनिवारिकाभ्याम नालिकानिकाशपदाहृताभ्याम नानाविमोहादिनिवारिकाभ्याम नालिकानिकाशपदाहृदाभ्याम नानाविमोहादिनिवारिकाभ्याम नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्याम ततिप्रदाभ्याम ततिप्रदाभ्याम ततिप्रदाभ्याम ततिप्रदाभ्याम ततिप्रदाभ्याम ततिप्रदाभ्याम नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्याम नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्याम नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्याम नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्याम नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम नालिकानिकाशपदाहृदाभ्याम नानाविमोहादिनिवारिकाभ्याम नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्याम नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम नालिकानिकाशपदाहृदाभ्याम नमज्जनाभीष्टततिप्रदाभ्याम नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्याम नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम. So, for those of you who are writing, please write.
1: Kdo si píšete, tak si prosím pište.
0: Salutations to the sandals of my guru.
1: Pozdravení sandálům mého gurua.
0: Salutations to the sandals of my guru.
1: Pozdravení sandálům mého gurua.
0: Which attracts us.
1: Který nás přitahuje.
0: To lotus-like feet of our guru.
1: Které nás přitahují k lotosovým nohám gurua.
0: Which attracts us.
1: Které nás přitahují.
0: To lotus-like feet of our guru.
1: K lotosovým nohám gurua.
0: Which cures us.
1: Které nás uzdravují.
0: Of the unwanted desires.
1: Od nechtěných tužeb.
0: Which cures us.
1: Které nás uzdravují.
0: From the unwanted desires.
1: Od nechtěných tužeb.
0: And which helps.
1: A které pomáhají.
0: Fulfill the desires of those who salute.
1: Naplňovat touhy těch, kdo je zdraví.
0: And which helps to fulfill the desires of those who salute.
1: A kdo pomáhají naplňovat touhy těch, kdo je zdraví.
0: Salutations to the sandals of my guru.
1: Pozdravení sandálům mého gurua.
0: Which attracts us to the lotus-like feet of our guru.
1: Které nás přitahují k lotosovým nohám gurua.
0: Which cures us of the unwanted

0: जो चिंता कभी मत करना,
1: चिंता कभी मत करना,
0: नेवर बी वरी अबाउट इट,
1: निकदि सा तोहो ने उबावाइते,
0: डोंट वरी,
1: ने उबावाइते सा,
0: नो डोंट वरी, टेक इट एज इट इज,
1: ने उबावाइते सा, अ बेरते तो तक अको तो रे,
0: यस, व्हाट हैपेंस विल हैपन,
1: चो सा मा स्टाट सा स्टाने,
0: एंड व्हाट विल नॉट हैपन विल नॉट हैपन.
1: A to, čo sa nestane, sa nestane.
0: Worrying about this will not help you.
1: A to, že sa to, od toho budete obávať, vám nepomôže.
0: If something wrong,
1: ak je niečo nesprávne,
0: then do work with knowledge.
1: Tak pracujte s poznaním.
0: But not chinta, sitting at home and what should I do? What should I do? What should I do?
1: Ale neobávajte sa, nesedte doma a neobávajte sa, čo by som mal robiť, čo by som mal robiť.
0: That's it.
1: Tak to je.
0: So, atma anubhuti.
1: A tak atma anubhuti.
0: Atma chintan.
1: Atma chintan.
0: Atma bheda.
1: Atma bheda. Eh?

0: नानाविमोहादिनिवारिकाभ्यां नानाविमोहादिनिवारिकाभ्यां नानाविमोहादिनिवारिकाभ्यां नानाविमोहादिनिवारिकाभ्यां नालिकानिकाशपदाहृताभ्यां नानाविमोहादिनिवारिकाभ्यां नालिकानिकाशपदाहृदाभ्यां नानाविमोहादिनिवारिकाभ्यां नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्यां ततिप्रदाभ्यां ततिप्रदाभ्यां ततिप्रदाभ्यां ततिप्रदाभ्यां ततिप्रदाभ्यां ततिप्रदाभ्यां नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्यां नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्यां नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्यां नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्यां नालिकानिकाशपदाहृदाभ्यां नानाविमोहादिनिवारिकाभ्यां नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्यां नालिकानिकाशपदाहृदाभ्यां नमज्जनाभीष्टततिप्रदाभ्यां नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्यां. So, for those of you who are writing, please write.
1: Kdo si píšete, tak si prosím pište.
0: Salutations to the sandals of my guru.
1: Pozdravení sandálům mého gurua.
0: Salutations to the sandals of my guru.
1: Pozdravení sandálům mého gurua.
0: Which attracts us.
1: Který nás přitahuje.
0: To lotus-like feet of our guru.
1: Které nás přitahují k lotosovým nohám gurua.
0: Which attracts us.
1: Které nás přitahují.
0: To lotus-like feet of our guru.
1: K lotosovým nohám gurua.
0: Which cures us.
1: Které nás uzdravují.
0: Of the unwanted desires.
1: Od nechtěných tužeb.
0: Which cures us.
1: Které nás uzdravují.
0: From the unwanted desires.
1: Od nechtěných tužeb.
0: And which helps.
1: A které pomáhají.
0: Fulfill the desires of those who salute.
1: Naplňovat touhy těch, kdo je zdraví.
0: And which helps to fulfill the desires of those who salute.
1: A kdo pomáhají naplňovat touhy těch, kdo je zdraví.
0: Salutations to the sandals of my guru.
1: Pozdravení sandálům mého gurua.
0: Which attracts us to the lotus-like feet of our guru.
1: Které nás přitahují k lotosovým nohám gurua.
0: Which cures us of the unwanted desires.
1: Které nás léčí od nechtěných tužeb.
0: And which helps fulfill the desires of those who salute.
1: A pomáhají naplňovat tužby těch, kdo ho zdraví.
0: Svasti prajabhyam paripalayantam nyayena margena mahinmahisha gau brahmanebhyo shubhamastu nityam loka samasta sukha.